धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत धातुन न कतेत